0: चौन कौन सो इजेर वनिया इंडिया सरकार ही ए ट्राम थुम मन सरकार ना तोने मंग मे का ए सोइ तुर तम तक ओम थे दो ना ए डॉक्टर सोइते हकन जोर ले लो कोंगा तुना हियानि बजेट तंगा कंसुम ए मोखा ए अबे किन डोनर आ खानिन अपुंग नसा कंती आ तिचुन हेमी डोनर पोन लमा हियान सरकार लाई पु इंडिया सरकार हियानि मार छक मसोन नान हियानि नंगिंगे ए मालाक एंटीनान सास्की कन तियांग ची ते तीन सेंट्रल स्कीम ते पोनियांगा खांगा खानिन नसा तकिन मा अलांगा कन इंफ्रास्ट्रक्चर ते कन कनेक्टिविटी ते मसोन तुन डॉक्टर सांग सांग सोयंग खान ए मान चंगिन ए मातम तक लांगा चुंगा चोनिन ए ngai thatu tetna kan lo hriat tur e kan tangkai pui tur engai poimo khamian shile theisem
1: Oh, nia donor kan ti kha ministry pakhat ta nia amar chu central hian ministry tam takan oma le state ten a direct kan avail the thil tam takha om ve a khami pusang poi ron soi ha hon ang khanin khang ho kha e malakna tam takhi omani chung jing a chon han tharlam le tun hnai a langsara chuanin cheng vaibel se sanga chuang sen tur tar two le ter three city development atan hianin Guwahati Imphal le Agartala hi an thlanga e hin na satakin develop tu mani boka achan chu mi puyan tamwang ania adang le chuanin i chicken neck kan ti khumi Siliguri bur wo khulai bor khonin underground railway CM tur kha an launch boka chu chu KM somthum pali lai kha ani dona a puidon khom me he pohi north east tan chuanin he hi a phalmo vi winner in oma kulai khu kan nge niang ke ni tan chonin apoi mo ji kan shatlang thu ani adang le chonin nge niang saski kan hanti china pusang poi ron soi kha scheme for special assistance to states for capital investment ti kha aw ani de du a amar chu a toizonga le mizo tonga kan soi don chonin state te na mason na tur mason na rural an sim na tur sum puk thei ti kha ani mai a COVID 19 lai sang ni som ni tru ni khat lai khan an introducer chu chu tun no hian in regular ang rang takin tun thleng hian central sarkar hian in state te ala puk tira a puk tir ani rol rol hian in apunga om lo wang khan le kum sum nga nuwa a capital or a principal ru nga ya ni wang khan kum sum ma chung kha chu eng ma ti ngai lo anga ni ta chu mi kara chonin poisa luna lo tlak hiam do na wangin he hi a leba po purit ni lo anga ya ni ta chu mi tan chonin tun budget a khanin kan huanga union budget a tele dang dang a te po khan north eastern allocation eng moza to ma amar chu hetain specific de kan han taran cha ka chu Mizoram hianin kan CM ina budget a phara khanin tarlan chu cheng vaibel se sangkha zanga le som pokwa lai kha kan pu thei do na kha kha a thavi winner in oma chu chu pu modia ten hmalak na zar kan zo phat lian ta kan ya adang le chonin a hnu dewa khanin i saski anron launch a component anron ti diet diet khanin thil pakhat interesting dewa oma chu chu Pride of Hills antia saski hi component sang sang om thina achajun component pariete chajun somte somai tamte ma kumina hen engza chenge ka shelo somai na tama chun a component somna khanin e Pride of Hills anron dia e engeni Tlangram state te ho north east at Tlangram te mai baka Himachal Pradesh le uttar khan te tel khanin cheng vai bel se sing ni sanga lai kha anron pea chuta chu north east state te hianin kan hlo pui khop mai dona he Arunachal Pradesh te him Meghalaya te le Nagaland te poin andung hema vibel se sang thum sang li chuang andunga he tai Mizoram hi kan dung tlem de flek thunga vibel se za kan dunga amar chu he po hi ulu taka kan zir chuanin he 16 finance commission ina poi sam impact tur ka 0.56 apuna wa kan 0.5 atoin heng state dang zong zong a hianin cheng vai bel se sing khat sang a donin kan don tur kha pun pha don tho khami a khanin ai compensate to vel che don tho ka wa khanin anet chonin kan los mm chung lo ni khang te ni wang khanin a hum se bera chonin central sarkar ina a pung om lo wa poisa a puk tir kha state north state tam takin kan hlo pui chung jing a chonin mizoram hi a hlo pui ber pol kan ni chawarin oma le aman nahi apoi mo khum maya example a chun tun naya RMC hum chunga storm drain project ten tia ruate lo sura khoten chen tak tak chuanin i leimin te lo ma khang a chi